होचे हावरे पचावावडी लका गुल्प सांग तीर्षी होचे हावरे पचावावडी दखवगो यारानु हिर्षी होचे